0: टिकता ज्ञान वापस ते कशी मिलारी जो कि हम जानता समझता ते दूसरे कोलोचे काम के लारी ज्ञान उरता मात्र नहीं ते वापरता वापरता गेलतशी आनी कहीं वरता पैसो दिल्ली तशी खाल जाता ज्ञान दिल तशी वरत हे बदल जो ज्ञान आम्ही पावील असं आणि जो अनुभव त्यांनी तांगेर लांब जिणींतू पावील असं ते सगट पुंजावून एक बरे सर्जनात्मक लेख कृती रुपारी बरोवचे एक बरो हव्यास हाजे ना मनाक भुजवणी हाजे जवळ कीर्ती लाभता देखीक रंडाळ बुटी सिंग एक मास्टर जावन आशिल्लो ताका आतां 95 प्राय हे प्रायरी तो ताजी आत्मकथा बरोवचेक लागलो मात्र न्हय येदोळ पर्यंत ताणें शिकिल्ल्यो 4-5 भाशे जवळ आतां आनी एक भास शिकच्याक तो लागला आनी एकलो कोंकणी मनीस मास्टर जावन आशिल्लो ताणें निवृत्त जाल्ले मागीर तागेलो वेळ वडगाच्याक ताणें बरप हातांत घेतलें आनी ताणें एक बरी कादंबरी बरयली आनी ते कादंबरीक एक प्रतिश्ठीत संस्था तो पुरस्कार प्राप्त जालो हें कितें दाखयता जाणट्यांक सर्जनात्मक बरप एक सार्थक हव्यासो म्हणचें ह्या हव्यासान ताणें हांगा सावन अंतरल्यारी तो तागेर पुस्तक रुपारी लोकांचो शाश्वत उरता जाल निमित्ती जाणट्यांक देवती प्रायांच्यांक तांचो वेळ बरे रितीन वडगावच्याक मनाक शांती मेळच्याक भलायकी राखून घेवच्याक वाचप आनी सर्जनात्मक बरप एक सार्थक हव्यासो मनशान दुबाव ना दुबाव पावका म्हणूय ना जाणट्यांची बुद्धी बरें जावन पक्व म्हळ्यार पिकील जावन आसता ते बुद्धीचो उपयोग करनाशी उरल्यार ती बुद्धी आवळून नाश जाता ती आवळनाशी नाश जायनाशी उरका जाल्यार वाचप गरजेचें वाचप नातील बुद्धी मात्शी खाता म्हणचे एक सुक्त आसा म्हणटना बुद्धी मात्शी खायनाशी तिची पाज केन्नाय उरची तशी वाचप न्हय ती करक जैन ग्रंथांतू लोकांचो सुख म्हणचें खंयचें म्हणचे प्रश्नाक वाचनमती वाचूची बुद्धी म्हूण सांगलां अशें आसतना जाणट्यांनी तांगेलो वेळ वाडोवचें आनी बरें सर्जनात्मक बरप बरोवच्यांचो वडगावचो अव्यासो दवरून घेतल्यारय तांगेलें जीवन आनंदमय जाता काव्यशास्त्र विनोदेन कालम गच्छति धीमता म्हळ्ळे प्रमाणें तांगेलो वेळ ताणें काव्यशास्त्र विनोदान वडगावचो अव्यास दवरून घेवका ताजेन तांणी आनंद पावका लोकांकय आनंद दिवका हाजेन तांगेलें जिणी धन्य जाता
1: येदळताय वाचप आनी एक सृजनात्मक बरप हे जाणट्यांक एक बरो हव्यासो ह्या विशयारी उलयले एम माधव पै ह्या कार्यक्रम आकाशवाणी मंगळूर केंद्रादकून प्रसार जाल्ले
2: ರೀ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರಿಓಪನ್ ಆಗ್ತದೆ
3: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗೆ ಸಾಕಲ್ವಾ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ
2: ಯಾಕ್ರಿ ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ
3: ಓ ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು ಆ ಬುಕ್ಸ್
4: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ ಮಣಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್ ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-2233
5: ಇದೊಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಮುಂದಿನ ಕೆಲವು ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದ ಕೆಲವು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಗುಡುಗು ಸಹಿತ ಜೋರಾದ ಬಿರುಗಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಸಾಧಾರಣ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕೆಲವು ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ವ್ಯತ್ಯಯ ಉಂಟಾಗಲಿದೆ. ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮವಾಗಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಇರಿ. ಕಿಟಕಿಗಳು ಮತ್ತು ಬಾಗಿಲುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಸಾಧ್ಯವಾದರೆ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ತಪ್ಪಿಸಿ. ಸುರಕ್ಷಿತ ಆಶ್ರಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಮರಗಳ ಕೆಳಗೆ ಆಶ್ರಯ ಪಡೆಯಬೇಡಿ. ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಉಪಕರಣಗಳನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ಅನ್ಪ್ಲಗ್ ಮಾಡಿ. ನೀವು ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ದರೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಚಾಲನೆ ಮಾಡಿ. ಪ್ರಕಟಣೆ ಕೇಳಿದಿರಿ.